0: Chtěli tě studenty. To nějaký sám si. Hali jík. Mohan atmaj. Aby dýkna. Abko je nervikin katoracna. Kato to sabí.
1: आप सुन रहे हैं शिवा रेडियो, सत्यम शिवम सुंदरम।

0: Was schafft ihr drücken? Agar kabhi mood off hota, wawa schafft ihr.
1: सुनते रहिए शिवा रेडियो, जहां है आनंद ही आनंद।